भिक्षा मागण्यासाठी गेले होते. एका घरातली गृहकलहानं वैतागलेली बाई त्यांना सामोरी आली आणि म्हणाली, भिक्षा मागतोस काय, हे घे. असं म्हणून तिनं हातातलं जे आपलं फरशी पुसायचं वगैरे फडकं असतं ते रागारागानं त्यांच्या झोळीत टाकलं. समर्थांनी अगदी शांत चित्तानं फडक्याचा स्वीकार केला. तिथून निघाले ते आणि नंतर आपण हे काय केलं असं म्हणून त्या बाईसुद्धा अस्वस्थ होऊ लागल्या. मठात आल्यानंतर समर्थांनी ते फडकं धुवायला घेतलं. जसं जसं ते फडकं स्वच्छ होऊ लागलं तसं तसं बाईंना इथं पश्चाताप होऊ लागला. संध्याकाळी त्या मठात आल्या. पाहतात तू काय, स्वामींनी सर्वत्र दिवाळीसारखी दिव्यांची आरास केलेली आहे आणि देवासमोर बसून स्वामी प्रार्थना करत आहेत. हे पाहून बाईंना अक्षरशः रडू आलं. बाईंनी स्वामींना नमस्कार केला आणि सकाळच्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली. समर्थ म्हणाले, बाई रडू नकोस, ही सर्व आरास तुम्ही दिलेल्या फडक्यामुळेच झालेली आहे. तुमचं फडकं धुवून मी त्याच्या वाती तयार केल्या, त्या तेलात भिजवून दिव्यात ठेवला. बघा बरं, माझा रामराया किती प्रसन्न दिसतोय आणि तुम्हालाही उपरती झाल्याने तुमचंही मन आता निर्मळ झालंय. कसं आहे ना मंडळी, समर्थांनी त्या बाईमधला ईश्वर बघितला आणि म्हणूनच त्यांनी शांत चित्तानं भिक्षा स्वीकारली आणि आपल्या कृतीनं, तेही शांत कृतीनं, बाईच्या अंतःकरणात बदल घडवून आणला. मला वाटतं आपणसुद्धा प्रत्येकामध्ये ईश्वर बघण्याची ही जी शक्ती आहे ती आत्मसात केली पाहिजे. अर्थातच ही शक्ती लगेच आत्मसात करणं शक्य नाही आहे, पण अर्थातच अशक्यसुद्धा नाही आहे. त्यामुळे प्रयत्न करायला काय हरकत आहे. समोरच्या व्यक्तीचा राग येणं हा मानवी स्वभाव आहे, नाही असं नाही, पण त्या रागाला अगदी पटकन क्रोधात रूपांतर करून व्यक्त करण्यापेक्षा आपण आपला राग शांत करून समोरच्याला आपल्या कृतीतनं त्याची चूक समजावून सांगणं हे केव्हाही चांगलं आहे. यासाठीच साधना महत्त्वाची असते, यासाठीच भगवंताचं नाम घेणं महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपलं मन शांत राहील, समाधानी राहील आणि आपल्या कृतीनं समोरच्याला जर त्याची चूक असेल तर त्याच्या वागण्याचा नक्कीच पश्चाताप होईल.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:36 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलेलो आहोत. एकदा रामदास स्वामी

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:53 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि बघा, म्हणजे माणसाला निराशा आणि दुःख अर्थातच आहेत, पण यातून बाहेर पडण्यासाठी रीरूटचा एक उत्तम पर्याय आहे. आता रीरूट म्हणजे काय? तर आपण कार जेव्हा चालवतो, गाडी चालवतो, तेव्हा मॅप वापरत असतो, बरोबर की नाही? आता या मॅपने चालताना जर गाडी मॅपप्रमाणे वळण न घेता पुढे गेली म्हणा, किंवा आपण म्हणतो ना की ते वळण नाही घेतलं, दुसरीकडे आपण गेलो चुकून त्याचं न ऐकता, तर तो जो मॅपचा निवेदक असतो तो आपल्यावर रागवतो का? नाही ना, तो रागवत नाही. तो चुकीवर बोलतही बसत नाही. तर मॅप रीरूट करायला सांगतो, म्हणजे काय की पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग तो मॅप आपल्याला सांगत असतो. जीवनात सुद्धा जर असंच वळण चुकलं तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातल्या लोकांना रीरूट करायला भाग पडलं पाहिजे. कसं आहे, झालेल्या चुकांवर भर देऊन निराशेचं वातावरण तयार करण्यापेक्षा रीरूट करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही योग्य राहील. मग हा रीरूट करायचा कसा? तर बाबा, ही चूक झाली आहे, त्या चुकेवर भाष्य करण्यापेक्षा ती चूक आता कशी सुधारायची हा विचार करणं, आणि मग पुन्हा एकदा रीरूट होऊन आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणं हे केव्हाही आनंद देणारं आणि अर्थातच आशादायी सुद्धा असणार आहे. याच नोटवर वंदन या कार्यक्रमातनं मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. ठीक 6:00 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 80%, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 83% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात हवामानाचा अंदाज, आकाश मुख्यत्वे करून निरभ्र राहील आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 आणि 35 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. ताशी साधारण 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर आहे. त्यावेळी या काळात मच्छीमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश निरभ्र राहील. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
5: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि सध्या आपल्या सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उष्णता आणि दमटपणा जाणवत आहे, नाही का? आता ऑक्टोबर महिना आला की मनात एक हुरहुर गंमत सुरू होते. पावसाळा म्हणतो की मी आता निघतोय, आणि हिवाळा अजून दुरूनच हात हलवत असतो. आणि सूर्यदेव मात्र म्हणतात, थांबा जरा, माझी एंट्री अजून बाकी आहे. म्हणजेच काय तर कपाळावर घाम, उकाड्याची हवा आणि पाण्याची बॉटल. आणि मनात एकच प्रश्न, हा ऑक्टोबर महिना आहे की मे महिन्याचा रिपीट टेलिकास्ट? अहो यालाच तर आपण म्हणतो ना ऑक्टोबर हीट. पण या उकाड्याची, या गरमीची गंमत अशी आहे की आजच्या उकाड्यानं आपण वैतागलो आणि कालच्या गरमीच्या आठवणी मात्र मनाला गारवा देतात. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत छान या ऑक्टोबर गरमीबद्दल आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या गार आठवणींबद्दल. चला तर मग सुरुवात करूया एका सुंदर गाण्यानं, आणि मग आपला गप्पा अशा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंड हा कार्यक्रम सुरू आहे आणि ऑक्टोबरचा उकाडा आणि त्यामागच्या गार आठवणी आपण शोधत आहोत. मुळात ऑक्टोबर हीट म्हणजे नेमकं काय तर पावसाळा नुकताच संपलेला आहे. आकाश अगदी स्वच्छ निरभ्र झालेलं आहे. ढग कमी होतात आणि सूर्याची किरणं अधिक तीव्र जाणवायला लागतात आणि मग आपल्याला वाटतं की पाऊस गेला आता सुखाचे दिवस. पण 2 दिवसांनी पंखा फुल स्पीडवर, खिडकी बंद की उकाडा, खिडकी उघडी ठेवली तर दमट हवा आणि मग सुरू होतं कधी येणार हा खरा गारवा. पण गंमत अशी आहे ना की या उकाड्याच्या दिवसातही काही सुंदर गोष्टी असतात. दुपारची शांतता, घरात फिरणारा पंखा, थंड पाण्याचा ग्लास, खिडकीतून येणारा मंद वारा. कधी कधी सुखासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नसते, नाही का? गारवा हा किती सुंदर शब्द आहे ना. गारवा फक्त हवेत नसतो हो, कधी तो एखाद्या जुन्या गाण्यात असतो, कधी आईच्या हातच्या सरबतात असतो, कधी आजीच्या कुशीत असतो, कधी मित्रांसोबतच्या गप्पांमध्ये असतो आणि कधी कधी तो एखाद्या जुन्या आठवणीत लपलेला असतो. आज आपण या ऑक्टोबरच्या उकाड्यात त्याच गार आठवणी शोधत आहोत. आता पुढचं जे गाणं आहे ना त्या गाण्यासोबत थोडं दूर जाऊया, आजच्या धावपळीपासून, आजच्या उकाड्यापासून आणि आपल्या जुन्या आठवणींच्या वाटेवर जाऊया.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी आणि ऑक्टोबरच्या उकाड्यात गार आठवणी आपण शोधत आहोत. अर्थात सकाळी वातावरण थोडंसं थंड असतं पण हळूहळू दिवस सरत जाताना दुपारच्या वेळेला मात्र हा उकाडा खऱ्या अर्थानं जाणवतो. आज कसं आहे की फ्रीज उघडला की मस्त गारे गार पाणी तयार, कोल्ड वॉटर म्हणा, चिल्ड वॉटर म्हणा किंवा आईस क्यूब्स. पण आठवतंय का एकेकाळी घरात माठ असायचा, माठातलं पाणी, ना टेम्परेचरचं सेटिंग ना फॅन्सी बॉटल, पण त्या पाण्याची चव अप्रतिम. उन्हातून घरी आल्यानंतर आईनं हातात दिलेला माठातला गार पाण्याचा ग्लास, पहिला घोट घेतला की वाटायचं बस आता जगात काही प्रॉब्लेम नाही. आणि मग त्यानंतर लिंबू सरबत, कधी पन्ह, कधी कोकम, कधी घरचं अगदी साधं गोड लिंबू पाणी. आज अनेक आपण म्हणू शकतो सॉफ्ट ड्रिंक्स आली आहेत, त्याची व्हरायटी आलेली आहे, पण आईच्या हातच्या सरबताची जागा अजूनही कुणी घेतलेली नाही, हो की नाही? अशाच आठवणी आपण जाग्या करणार आहोत या ऑक्टोबरच्या उकाड्यातल्या. एक छानसा संदेश ऐकूया आणि मग सुंदर असं गाणं ऐकूया आणि आपला संवाद असा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि अर्थातच ऑक्टोबर हीट ही एक निसर्गाची आपण म्हणू शकतो उत्तम व्यवस्था आहे, कारण पावसाळ्याच्या 4 महिन्यात घरात भरून ठेवलेलं जे धान्य असतं त्यात कीड वगैरे होण्याची शक्यता असते, त्यामुळे ग्रामीण भागात या उन्हात हे धान्य वाळवणं किंवा घरातली जी अंथरुण पांघरुणं असतात त्यांना पावसामुळे कुबटवास येऊ लागतो, त्यांना पण ऊन दाखवणं आवश्यक असतं. येणारा रब्बी हंगाम असतो, त्यासाठी तयारी करणं अशा अनेक कारणासाठी अर्थातच ही हीट आवश्यक आहेच. पण या उकाड्यातल्या सुद्धा छान मनाला गार करणाऱ्या आठवणीमध्ये आज आपण रमतो आहोत. थोडंसं मागे जाऊया, लहानपणीच्या त्या दुपारी बाहेर कडक ऊन आणि आपण सगळे पंख्याखाली, पंख्याचा आवाज, घरातली शांतता, कुणीतरी वर्तमानपत्र वाचतंय, कुणीतरी झोपलंय, आई स्वयंपाकघरात, आणि आपल्याला मात्र त्या पंख्याखाली पडून राहण्यातच स्वर्ग सापडलेला. आज घरात एसी आहे, पंख्यांचे स्पीड मोड्स आहेत असं आपण म्हणूया, रिमोट आहेत, पण त्या जुन्या पंख्यांखाली मिळणारी शांतता ती कुठे मिळणार, हो की नाही?

ऑक्टोबरचा उकाडा आणि या उकाड्यामागच्या गार आठवणींमध्ये रमतो आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात. आता मंडळी, तुमच्या बालपणातली सगळ्यात गार आठवण कोणती असं विचारलं तर मग माठातलं पाणी, आईचं लिंबू सरबत, आजीच्या गोष्टी, सुट्टी, गावाकडचं घर, आंब्याची झाडं, दुपारच्या गप्पा की मग सगळे झोपलेले असताना चोरून टी व्ही पाहणं. कसं आहे, आठवण कुठलीही असू देत, एक गोष्ट मात्र नक्की आहे की या जुन्या आठवणींचं तापमान कधीच वाढत नाही. तर त्या कितीही जुन्या झाल्या ना तरी मनाला गारवा देतात. आता शहरात ऑक्टोबर म्हणजे उकाडा अर्थातच, पण गावाकडच्या आठवणी, कौलारू घर, अंगण, झाडाची सावली, दुपारच्या वेळी शांत झालेलं गाव, माठातलं पाणी, संध्याकाळी अंगणात बसून गप्पा, कधी कधी असं वाटतं आपण मोठे

झालो, शहर मोठं झालं, घरं मोठी झाली, पण अंगण मात्र कुठेतरी हरवलंय. त्यामुळे हे पुढचं जे गाणं आहे त्या गाण्यासोबत थोडा वेळ स्वतःच्या आठवणींसाठी ठेवूया, त्या छान आठवणींमध्ये रमूया.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: ऑक्टोबर महिन्यातला उकाडा आणि त्यामागच्या गारेगार आठवणी यामध्ये आपण रमतो आहोत. म्हणजे दुपारचा उकाडा संपतो, ती गरमी संपते, सूर्य मावळ तिकडे झुकतो आणि अचानक हवेत थोडासा बदल जाणवायला लागतो. आपण बाल्कनीत किंवा अगदी खिडकीपाशी उभं राहिलं की एक हलकीशी वाऱ्याची झुळूक येते आणि आपण नकळत म्हणतो वाह आत्ता बरं वाटतंय. पण खरी गंमत अशी आहे ना की गारवा हवेत येण्याआधीच तो मनात आलेला असतो, कारण आपल्याला माहिती असतं आता आपला चहा एकत्र होईल, गप्पा होतील, दिवसभराची धावपळ थांबेल, कुणाचा फोन येईल, कुणाची आठवण येईल आणि दिवस हळूहळू शांत होईल. संध्याकाळच्या या निवांत क्षणांना एका सुंदर संगीताची साथ मिळेल. अशाच एका सुंदर गाण्याला आपण ऐकणार आहोत आणि मग आपला संवाद असा चालू ठेवणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवता.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: ऑक्टोबरमधला उकाडा आणि त्या उकाड्यामागच्या गार आठवणींमध्ये आज आपण रमतो आहोत. गरमीबद्दल बोलतोय, पण खरं सांगायचं तर हा उकाडा, ही गरमी, हा एक बहाणा आहे. आपण शोधतोय त्या माणसांना ज्यांनी आपल्या साध्या दिवसाला सुंदर बनवलंय. आई, बाबा, आजी, आजोबा, भाऊ, बहीण, मित्र, शेजारी, शाळेतले शिक्षक. काही माणसं आज आपल्या आयुष्यात जवळ नाहीत, काही दूर आहेत, काहींची फक्त आठवण आहे. पण त्यांच्यासोबत घालवलेला एखादा साधा दिवस आजही मनाला गारवा देतो. म्हणूनच आठवणी म्हणजे भूतकाळात राहणं नाही हो, तर आठवणी म्हणजे भूतकाळातून आजच्या मनाला थोडासा गारवा देणं. आज आपण काय घेऊन जातोय बरं? ऑक्टोबरची गरमी, कपाळावरचा घाम, उकाड्याची

शीड नाही, आज आपण घेऊन जातो एक माठभर गारवा, आईच्या हातचं सरबत, पंख्याखालचं बालपण, मित्रांसोबतचं खेळ, गावाकडचं अंगण, काही माणसांच्या अगदी उबदार आठवणी. कारण आयुष्यात प्रत्येक ऋतू बदलतो. पाऊस येतो आणि जातो, उन्हाळा येतो आणि जातो, हिवाळा येतो आणि तोही जातो. पण काही आठवणी त्या ऋतू बदलत नाहीत, त्या मनात कायम राहतात. आणि म्हणूनच घाम कितीही आला, गरमी कितीही वाढली, उकाडा कितीही वाढला, तरी मनातल्या गार आठवणी जपून ठेवायलाच पाहिजे. कारण कधीतरी खूप वर्षांनी याच आजच्या दिवसाकडे आपण जेव्हा असं मागे वळून पाहू ना, तेव्हा आपण म्हणू काय सुंदर दिवस होते ना. त्यामुळे उन्हं वाढली तरी सावली शोधायची आहे, थकवा आला तरी थोडासा विराम घ्यायचा आहे, आणि मन उदास झालं तर एखादी जुनी आठवण उघडायची आहे. कदाचित तिथं तुम्हाला तुमचाच एखादा हरवलेला हसरा चेहरा पुन्हा सापडेल, हो की नाही? या आठवणींचा गारवा असाच मनात जपून ठेवूया.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी 7 वाजलेले आहेत आणि यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन कांचन प्रशांत जोशी. सादर होत आहे कार्यक्रम सुभाषित गुंजनम.

नमस्कार, सुप्रभात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे ऐकत ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो. आपण जसं बोलतोय तसंच वागणं किती कठीण आहे हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. याच अर्थाचा एक श्लोक संस्कृतमध्ये सुद्धा आहे बरं का.

म्हणजे जे मनात असेल तेच बोलतात, जे बोलतात तसेच वागतात, ज्यांचे मन, बोलणं आणि वागणं यात एकरूपता असते तेच खरे सज्जन. भरताला राज्य मिळावं या वरानंतर कैकईने दुसरा वर मागितला, तो म्हणजे रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावे. वस्तुत रणांगणावर जिने दशरथाचं सारथ्य केलं आहे अशी वीरांगना असा वर मागेल का, अशी शंका आपल्या मनात नक्कीच येते. बरं, वनवासात पाठवायचं तर एवढा प्रदीर्घ काळ कशासाठी? आपण जे मागतोय ते बरोबर नाही हे मनाशी माहीत नसेल तिला. म्हणूनच भासाच्या रामायणावर आधारित प्रतिमा नाटकात कैकईने गांगरून 14 दिवसांऐवजी 14 वर्ष म्हटल्याचा उल्लेख आपल्याला मनापासून पटतो. आपणही खूप रागवलेले असताना, खूप तणावात असताना जेव्हा बोलतो तेव्हा खूप गडबडतो. बोलणं आणि वागणं यांचा ताळमेळ नसल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतातच. एखाद्या व्यायामशाळेच्या उद्घाटनाला आलेला गलेलठ्ठ पाहुणा आपल्याला नियमित व्यायामाचं महत्त्व सांगतो. तर जगाला तत्त्वज्ञान सांगणारे आध्यात्मिक गुरु गंभीर गुन्ह्याखाली गजाआड झालेलेही आपण पाहतो. वरकरणी सोपं वाटलं तरी मनात आहे ते शब्दात मांडणं आणि जे बोलतोय तसंच्या तसं वागणं खूप कठीण आहे बरं का. मी लहानपणी टिळकांची एक गोष्ट ऐकली होती, पुढे हीच गोष्ट विवेकानंद किंवा गांधीजींची आहे असंही ऐकलं. आता ही गोष्ट नेमकी कोणाची आहे हे आपण सध्या बाजूला ठेवूया आणि त्या गोष्टीचा उद्देश लक्षात घेऊया. एकदा एक आई आपल्या मुलाला घेऊन आली आणि हा खूप गुळ खातो अशी तक्रार तिने टिळकांकडे केली. मुलाला टिळकांनी समजवावे अशी विनंतीही केली, पण टिळकांनी एक आठवड्याने तिला मुलाला घेऊन पुन्हा बोलवलं. असं 2-3 वेळा झालं. नंतर, बाळ गुळ खाऊ नकोस हां, असे त्यांनी सांगितल्यावर आई थोडीशी रागवलीच आणि तिने विचारलं, हे एक वाक्य सांगायला एवढे दिवस का? तेव्हा टिळक म्हणाले, याआधी मला माझी गुळ खायची सवय मोडायला एवढे दिवस लागले, म्हणूनच या व्यक्तींच्या शब्दांमध्ये सामर्थ्य होतं. आज कुठेतरी बोलणं एक करणं वेगळंच ही वृत्ती बोकाळली आहे आणि अशा वेळी हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा ऐकूया.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोत्यो नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात सुभाषित गुंजन. 7:05 झालेली आहेत. हे गाणं आपण छानसं ऐकणार आहोत आणि त्यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र. आणि पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच 7:20 रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन. एमपीएससीच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आता सविस्तर बातम्या. राज्यात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढ व्हावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं

0: केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. हे पथक राज्य शासनाच्या समन्वयानं दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून दुष्काळाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करून तातडीनं केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागानंही पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम तयार करणं, दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती तसंच जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं त्यांनी या शिफारस पत्रात म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यानं आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं कुमार यांनी सांगितलं. याप्रकरणी 29 अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज होणारा नियोजित संप आणि मोर्चा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया कलम 370 मागे घेण्याच्या घटनेसंबंधी.
1: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन कारणांसाठी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आलं, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक सरकारनं या विषयापासून लांब राहणंच पसंत केलं. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट, कलम 370 हटवण्याबाबतचा संसदेतला ठराव आणि कायद्याची पुनर्रचना या सर्व घटना एकाच दिवशी अंमलात आणल्या. कलम 370 हटवल्यानंतर हिंसाचार होईल ही भीती मोदी सरकारनं ठोस योजना आखून आणि पूर्वतयारी करून फोल ठरवली. कलम 370 ही कायमच एक तात्पुरती तरतूद होती असा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं 2023 डिसेंबर महिन्यात सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यानंतर 2024 राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. 1949 कलम 370 ही तात्पुरती सोय असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते मागं घेण्यासाठी 70

0: वर्षांचा काळ जावा लागला. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे.
1: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 क्रमांकाच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल मुंबईत महिला सुरक्षा कार्यालयात महिलांचं संरक्षण आणि महिलांशी संबंधित कायद्यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पॉश म्हणजेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ महिलांशी संबंधित कायदेशीर तरतुदींवर चर्चाही करण्यात आली. या चर्चेतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. हिंगोलीमध्ये फटाक्याच्या एका गोदामाला काल लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं काल साताऱ्यात भव्य स्वागत करण्यात आलं. साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेशना शिवणकर यांच्या सन्मानार्थ शहरात विजय दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. 64 देशातील 307 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 4 सुवर्ण पदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे 3 क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज लखनौ इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन. MPSCच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मी स्वप्ना स्वागत करते. मराठी संगीत विश्वातलं एक लाडकं नाव म्हणजेच सलील कुलकर्णी. आयुष्यावर बोलू काही, दमलेल्या बाबाची कहाणी याद्वारे मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा 6 ऑक्टोबर अर्थातच आज जन्मदिवस. वाढदिवसानिमित्तानं त्यांचं मनपूर्वक अभिष्टचिंतन. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं, जसं की तुला शिकवीन चांगलाच झडा, चिंटू, आणि त्याचबरोबर त्यांचे जवळजवळ सगळेच मराठी अल्बम गाजले. नामंजूर, आयुष्यावर बोलू काही, डिपाडी डिपांग आणि सगळ्यात जास्त अल्बम गाजला तो म्हणजे दमलेल्या बापाची कहाणी. सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या 3व्या वर्षी आकाशवाणीहूनच सुरू केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्यानं त्यांनी संगीतामध्येच त्यांचं खऱ्या अर्थानं बस्तान जमवलेलं आहे. साधारणपणे त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेतला तर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिलेलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. 2003 संदीप खरे यांच्यासोबत त्यांनी आयुष्यावर बोलू काही हा सांगीतिक कार्यक्रम सुरू केला, ज्याने अफाट प्रसिद्धी मिळवलेली आहे. नक्षत्रांचे देणे हा वेगवेगळ्या संगीतकार आणि कवी यांच्या गीतावरच्या कार्यक्रमाचं संगीत नियोजन त्यांनी केलेलं आहे. याशिवाय सारेगमप तसंच गौरव महाराष्ट्राचा मध्ये परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. क्रिकेट आणि स्वयंपाकघरातल्या कुसकुशीत गोष्टी यासारखी उदाहरणं देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून ते अगदी परीक्षकांपर्यंतचा सलील कुलकर्णी यांचा प्रवास पाहता ते आज लहानपासून थोरांपर्यंत सगळ्यांचेच आवडते झालेले आहे. पुनश्च एकदा या लाडक्या संगीतकाराला FM रेनबो परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स.
1: तुमच्या आवडीची कोणतीही कार घ्या, कॉस्मॉस कार लोन आहे.
2: कार लोन रुपये 3 कोटींपर्यंत उपलब्ध, व्याजदर 8%, मुदत 7 वर्षांपर्यंत, अटी लागू.
1: सफर सुखाची सोबत कॉस्मॉस कार लोनची.
2: आज जवळच्या शाखेशी संपर्क साधा. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. आणि मित्रांनो, या जगामध्ये परस्पर विरोधी गोष्टी ज्या असतात ना, त्या मुद्दामून निर्माण केलेल्या आहेत, बरं का. म्हणजे जसं सुख निर्माण केलं त्याबरोबरच दुःखसुद्धा निर्माण केलं गेलं, यश निर्माण झालं त्याबरोबर अपयशसुद्धा निर्माण केलं गेलं. कारण अशा अनेक परस्पर विरोधी गोष्टी निर्माण केल्यामुळेच तर आपल्याला किंमत कळायला लागली. म्हणजेच काय, तर अपयशामुळे यशाची किंमत कळते, दुःखामुळे सुखाची किंमत कळते. आपल्या आयुष्यात येणारे अनेक अपयश आपल्याला योग्य प्रकारे हाताळता येत नाहीत. कारण काय होतं की अपयशाचा नेमका अर्थ काय घ्यायचा हेच आपल्याला कळत नाही आहे. प्रत्येकजण अपयशाकडे नकारात्मक दृष्टिकोनात पाहत आहे. त्यामुळे काय होतं की या सगळ्यामुळे आपण जास्त दुःखी किंवा आपण म्हणू शकतो स्ट्रेसफुल, तणावग्रस्त होत असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपयशांचा अर्थ असा नका घेऊ की मी यशस्वी होऊ शकत नाही किंवा मी जे मिळवायचं आहे ठरवलंय ते मी मिळवू शकत नाही. आयुष्यात आलेल्या किंवा भविष्यात येणाऱ्या अपयशांचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला आणखी काहीतरी कमतरता आहेत आपल्यात, किंवा यश मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय असा अर्थ घेतला ना तर निश्चितच तो आपल्या फायद्याचा होऊ शकतो. बघा ना, अपयशामध्ये खरंच खूप जास्त ताकद आहे, कारण आपण मजबूत होत असतो. त्यामुळे खूप जास्त अहंकार हा आपल्या डोक्यात शिरत नाही. ज्यानं जास्त अपयश फसवलंय त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. अशा लोकांना इतरांची दुःखसुद्धा लवकर समजून घेता येतात. आणि म्हणूनच जर अशी एखादी व्यक्ती आपल्या पाहण्यात आली असेल तर ती खूप मजबूत आहे, इतरांना नेहमी समजून घेते. याचा अर्थ असा आहे की त्याने त्याच्या आयुष्यात खूप जास्त दुःख अपयश पचवलेले आहे, त्यामुळे तो इतका प्रगल्भ झालेला आहे. शेवटी आपल्याला माहितीच आहे अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे इथून पुढे जर अपयश आलंच तर खूप जास्त जिव्हारी लावून घ्यायचं नाही आहे, त्यामध्ये जास्त बुडूनही जायचं नाही. आपल्या भावनांवर आपण नियंत्रण ठेवायला शिकूया आणि अपयशातनं लवकर बाहेर पडून कामाला लागूया. कारण त्यानंतर येणारं यश हे आपलंच असणार आहे जे आपली वाट पाहत आहे.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी 7:45 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया राणीच्या बागेच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच राणीच्या बागेचं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ जमवताना जेरीस आलेल्या ॲग्री हॉर्टिकल्चरल संस्थेवर 1864 हे वर्ष आघात करणारं ठरलं. या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये अमेरिकन गृहयुद्ध संपुष्टात आलं आणि मुंबईचा कापूस बाजार कोसळला. अर्थजगत एका रात्रीत भुईसपाट झालं. मुंबईत मंदीचं राज्य सुरू झालं. रावाचे रंक झाले. आर्थिक क्षेत्राचे किंग समजले जाणारे लोक अक्षरशः रस्त्यावर आले. तिथे इतरांची काय कथा. बँका बुडाल्या, पेढ्या उठल्या, बागेचे जे होते नव्हते त्या आश्रयदात्यांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. आधीच कर्जबाजारी असलेल्या सोसायटीच्या अध्वर्यूंसमोर पुढे काय हा यक्षप्रश्न उभा राहिला.
2: 1865 वर्षात संस्थेवर आणखी कर्ज वाढलं. मुंबईच्या आर्थिक जगात आलेल्या मंदीपायी आता अनेकदा आवाहन करूनही कुणी पैसे देत नव्हतं. पुढे काय करावं याचा विचार करण्यासाठी 10 जुलै 1865 ला संस्थेचे अध्यक्ष नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. नानांनी संस्थेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचं निवेदन केलं. दात्यांनी बागेसाठी हात आखडता घेतल्याची खंत व्यक्त केली. असंच चालू राहिलं तर संस्थेवर कर्जाचा बोजा वाढत जाणार असल्याने यावर आत्ताच काहीतरी उपाय शोधणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. सभेला उपस्थित असलेल्या काही सभासदांनी नोकर वर्गात कपात करायची सूचना केली, पण नानांनी ती खोडून काढली. बागेची निगा राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नोकर वर्गात कोणतीही कपात केली जाणार नाही असं त्यांनी निक्षून सांगितलं. त्यापेक्षा संस्थेकडे कायमस्वरूपी पैसा कसा येत राहील यावर विचार करण्याचं त्यांनी आवाहन केलं.
1: नानांनी आपला मोर्चा सरकारकडे वळवला. राणीची बाग उभारण्याची जबाबदारी सरकारनं संस्थेवर टाकली होती आणि संस्थेनंही ती निष्ठेनं पार पाडली. या कठीण प्रसंगी सरकारनं संस्थेच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सरकारने किमान ते देत असलेलं अनुदान आता दुप्पट करावं असं आवाहन करणारं पत्र गव्हर्नर बार्टल फ्रियर यांना संस्थेनं लिहिलं. त्यावेळी गव्हर्नरांनी त्यासाठी सरकार तूर्तास असमर्थ असल्याचं कळवून संस्थेने मुंबई महापालिकेकडे मदत मागावी असं सुचवलं होतं. पण स्वतः गव्हर्नरांनी स्वतःच्या खिशातून 500 रुपये देणगी दिल्याचं निवेदन सभेला केलं.
2: सभा समाप्तीच्या वेळी नानांनी सचिव बर्डवूड यांना बागेच्या अर्थसहाय्यासाठी मुंबई महापालिकेला पत्र लिहिण्याची सूचना केली. आभाराच्या भाषणात सचिव जॉर्ज बर्डवूड यांनी उपस्थित सभासदांना बागेसाठी अखेरची मदत करायचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद मिळून सभेत एकूण 3000 रुपयांच्या देणग्या जमा झाल्या.
1: सभेच्या दुसऱ्याच दिवशी बर्डवूड यांनी कमिशनर क्रॉफर्ड यांना सविस्तर पत्र लिहून संस्थेची बिकट आर्थिक परिस्थिती विशद केली. या परिस्थितीत महापालिकेने संस्थेला दरमहा 250 रुपये अनुदान द्यावं अशी विनंती केली. बर्डवूड यांनी आपल्या पत्रात महापालिकेला तिच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली. त्यांनी लिहिलं, ही बाग उभी करण्यासाठी सरकारने 33 एकरांची अत्यंत टाकाऊ जागा ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीला मोठ्या उदार अंतकरणाने दिली खरी, पण ही जमीन होती कशी? तर रोगट दलदलीने भरलेली, पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचणारी, जागोजागी घाण पाण्याची डबकी साचलेली, डास उंदीर घुशी सापांचा सुळसुळाट असलेली. या जागेचं बागेत रूपांतर करण्यापूर्वी या जागेवर दिवसाला सरासरी 1 साप मारला जात असे. तेच प्रमाण आता वर्षातून 2 किंवा 3 वर आलं आहे. मोठ्या मेहनतीने आणि ऐपत नसतानाही संस्थेनं मोठा खर्च करून त्या उकिरड्याचं नंदनवनात रूपांतर केलं आहे. ही बाग म्हणजे मुंबई शहराचं भूषण आहे.
2: मुंबई प्रांतातल्या अन्य कोणत्याही शहरात या तोडीची बाग नाही. देशी परदेशी झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. या बागेतल्या मोकळ्या हवेत 2 घटका फिरायला येणाऱ्या लोकांचं मनोरंजन होतं. त्याने लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. डबक्यांचं रूपांतर संस्थेनं सुंदर तलावात केलं आहे, त्यामुळे डासांचं प्रमाण घटून कॉलेरा मलेरिया सारख्या साथीच्या रोगांचं प्रमाणही घटलं आहे. साहजिकच महापालिकेचा आरोग्य सुविधांवर होणारा खर्चही कमी झालाय. या जागेवर देखणी बाग उभी करण्यासाठी संस्थेनं अपार कष्ट घेतले आहेत. बागेसाठी लागलेला सगळा खर्चही आनंदाने केला आहे, परंतु यापुढे मात्र संस्थेला हा बोजा सहन करणं शक्य नाही. सोसायटीची अवस्था प्रमाणापेक्षा मोठं शीड असलेल्या छोट्या बोटीसारखी झाली आहे. शीड कमी करणं शक्य नसल्यामुळे बोट मोठी करण्याला पर्याय नाही. त्यात महापालिकेने मदत करावी, किंबहुना महापालिकाच संस्थेला मदत करू शकते. अन्यथा ही बोट स्वतःच्या शिडाच्या वजनाने बुडायला वेळ लागणार नाही.
1: मुंबई महापालिकेचे कमिशनर आर्थर क्रॉफर्ड धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्या काळी मुंबईसाठी घेतलेल्या निर्णयांची फळं आपण आजही चाखतो आहोत. अशा आर्थर क्रॉफर्डनी बागेला मदत करण्याचा निर्णय घेतला नसता तरच नवल, त्यांनी बागेला वार्षिक 3,000 रुपयांचं अनुदान देण्याचं मान्य केलं. मात्र ते पुढल्या वर्षापासून मिळेल असं सांगितलं. म्हणजे 1866 पासून महापालिका बागेला अनुदान देणार होती.
2: बागेसाठी पैशांची बेगमी करणं चालू असतानाच संस्थेवर आघात करणाऱ्या 2 अप्रिय घटना घडल्या. 31 जुलै 1865 ला संस्थेचे अध्यक्ष आणि बागेचे खंदे पाठीराखे नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. संस्थेचा आधारवड कोसळला. दुसरा आघात झाला 1865 मध्ये. अगदी सुरुवातीपासून संस्थेत कार्यरत असलेले प्रथम शिवडी आणि नंतर भायखळाला बाग उभी करण्यात मोठं योगदान असलेले वनस्पती शास्त्रज्ञ आणि संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जिरॉड यांनी राजीनामा दिला. अवघ्या 2 महिन्यांच्या अंतरानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संस्थेतून कायमचे निघून गेले.
0: श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेच्या गोष्टीचा 4 भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक

मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेळगे. संकल्पना शैलेश माळवे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

श्रोतेहो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:55 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला आरजे अंजली आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे आदिती आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 ते अगदी आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे आभार. हे छानसं गीत आणि या गीतासह मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. पुन्हा भेटणार आहोत लवकरच नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने काल 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या करारांमध्ये दोनही देशांदरम्यान युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण तसंच परिवहन तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि विशिष्ट क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि कृत्रिम तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि अणुऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. हे युद्धाचं युग नसून शांततेचं युग आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं स्विस राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं. भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या देशांशी ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. या कराराद्वारे पुढील 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओडिशामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उपस्थित राहणार आहेत. कोरापूट विभागाद्वारे तयार करण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञानानं सज्ज विमान इंजिन देशाला ते समर्पित करणार आहेत. भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता तसंच सशस्त्र दलांची कार्यान्वित

द्रौपदी मुर्मू आजपासून हिमाचल प्रदेशच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज बिलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. उद्या त्या मनालीतील हिडिंबा मंदिर आणि रोहतांग इथल्या अटल बोगद्याला भेट देतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 5 विधानसभा जागांमध्ये तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघांचा समावेश आहे. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या नावांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 आणि उत्तराखंड तसंच पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीदरम्यान काही जागांवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं म्हटलं आहे. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डायसेरुथ आणि जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या अंतर्गत कार्याचा उलगडा करणारं एक महत्वपूर्ण तंत्र विकसित केल्याबद्दल 2026 साठीचा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत एका प्रकाश संवेदनशील स्विचप्रमाणे कार्य करते ज्यामुळे शास्त्रज्ञांना मेंदूतील कोणत्या पेशी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहेत याचा नकाशा तयार करणं शक्य होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिकांची भेट घेतली. अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जोनाथन ग्रे, न्यूबर्गर बर्मनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वॉकर आणि एसटी लॉडर कंपन्यांचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन डी ला फावेरी यांची त्यांनी भेट घेतली. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 3 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याचं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार पाणी कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजना केवळ अधिकृतपणे घोषित केलेल्या 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांपुरत्या मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व 358

तालुक्यांमध्ये त्या राबवण्याचे नियोजन करावं अशा सूचना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जिल्हा आणि तालुका प्रशासनाला दिल्या. या उपाययोजनांमध्ये अंगणवाडी केंद्रांवर अन्न आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करणं, स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि बालविवाह रोखणं यांचा समावेश असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष आणि सदस्य यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. या शिफारशीनुसार समितीचं नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील आणि समिती आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज खेळला जाणार आहे. लखनऊ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
1: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहेत. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.

65.83% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 929 धरणांमध्ये 3212.90 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून जायकवाडी धरणात 78.66%, येलदरीत 61.38%, विष्णुपुरीत 81.73%, तर माजलगाव धरणात 26.34% उपयुक्त पाणीसाठा आहे. राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला तरी पुणे, नाशिक आणि कोकण विभागातल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागातला पाणीसाठा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचं दिसून येत आहे. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ऑक्टोबरला मतदान.

भारताच्या स्वदेशी जहाज बांधणी क्षमतेचं महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज विशाखापट्टणममध्ये हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये फ्लीट सपोर्ट शिप 1 जलावतरण आणि फ्लीट सपोर्ट शिप 5 पायाभरणी करण्यात आली. यासोबतच अद्ययावत स्लिपवे 4 आणि 300 टन क्षमतेच्या गॉलियात क्रेनचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे. फ्लीट सपोर्ट नौकेमुळे भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना इंधन, पाणी आणि अन्य सामग्रीचा पुरवठा होणार असल्यानं या युद्धनौका अधिक काळ तैनात राहू शकणार आहेत. सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांनी दिल्लीत संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या मोर्चाला आकाशवाणी भवनापाशी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवलं. यानंतर हे आंदोलक संसद रस्त्यावर बसून राहिले. या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. देशाची दूरदृश्य प्रणालीद्वारे औषधोपचार देणारी सेवा ई संजीवनीनं 50 कोटी वैद्यकीय सल्ल्यांचा टप्पा पार केला आहे. देशभरातल्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा ई संजीवनी एक भाग आहे. या सेवेमुळे देशाच्या ग्रामीण तसंच दुर्गम भागातल्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं शक्य झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या सर्व 10 तालुक्यांमधल्या दिव्यांग बांधवांना युनिक डिसॅबिलिटी आयडी अर्थात UDID प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरं घेण्यात येणार आहेत. उदगीर, देवणी आणि जळकोट तालुक्यांसाठी उदगीर इथल्या सामान्य रुग्णालयात 14 ऑक्टोबर रोजी, तर अहमदपूर आणि चाकूर तालुक्यांसाठी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात 16 ऑक्टोबर रोजी ही शिबिरं होणार आहेत. दरम्यान शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी लातूर इथं येत्या 24 ऑक्टोबर रोजी शासकीय योजनांचा महामेळावा आणि महाविधी सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं तिन्ही प्रकारातल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. गुवाहाटी इथं झालेल्या BCCI आढावा बैठकीनंतर हरमनप्रीतनं हा निर्णय जाहीर केला. कर्णधारपद सोडलं असलं तरी हरमनप्रीत यापुढेही खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवणं आणि संरक्षण क्षमता आणखी बळकट करण्यासाठी भारताला ताकदवान आणि एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज आहे असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलं आहे. विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान जहाज बांधणी केंद्रात विविध जहाज प्रकल्पांचं लोकार्पण आणि प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. हिंद महासागर क्षेत्रात सर्वात जलद प्रतिसाद देणारा देश आणि संरक्षण क्षेत्रातला विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतीय नौदलानं वारंवार आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत, चाचेविरोधी कारवाया, बचाव मोहिमा आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात नौदलानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याकडे सिंह यांनी वेळोवेळी लक्ष वेधलं. एक बळकट राष्ट्रीय सागरी परिसंस्था उभारण्यासाठी नौदल, जहाज बांधणी केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ, उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्स यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. स्वदेश निर्मित नागरी विमान

0: येत्या 2 वर्षात मिळावं यासाठी एक संयुक्त प्रकल्प सुरू असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट या परिसंवादात ते बोलत होते. पुढच्या 10 वर्षात 100 पेक्षा जास्त विमानतळ उभारले जाण्याची शक्यताही नायडू यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या संकटामुळे विमान इंधनाचे दर वाढून ताण निर्माण झाल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आज म्हणाले. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकार विमान कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांशी या इंधनाच्या दरांबाबत चर्चा करत असून त्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे घाना, कोट द इव्होर आणि इथोपिया इथं आजपासून 5 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीनही देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. यामध्ये द्विपक्षीय मैत्री आणि सहकार्याबाबतचे करार, व्यापार, क्षमता बांधणी, आर्थिक विकास आणि परस्पर संबंधांवर चर्चा होईल. जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावरही परस्पर दृष्टिकोनांची चर्चात्मक देवाणघेवाण होईल. अदिस अबाबा इथं डॉ जयशंकर हे प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. भारताची आफ्रिकेबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा अधिक महत्त्वपूर्ण ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात सुमारे 38%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम इथं साधारण 35%, पश्चिम बंगालच्या रेजीनगर इथं 39%, नंदीग्राम इथं 44%, तर पुद्दुचेरीच्या थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे. मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले

0: खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
1: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका

योजनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाजमाध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्रं हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदकं मिळवून दिली. ICC विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. मंडळी कार्यक्रम सुरू होतोय, चला दोस्त हो बोलू काही. आणि आज मी असणार आहे आपली मैत्रीण आपल्याबरोबर आदिती काळे. चला तर मग मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूया या छानशा गाण्याने.

मंडळी, मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे बरं का. गोष्ट आहे एक साप आणि एका काजव्याची. एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक भला मोठा साप एका काजव्याचा पाठलाग करत असतो बरं का. आता बरंच अंतर पार केल्यानंतर त्या काजव्याला प्रश्न पडतो की हा साप का बरं माझ्या मागे लागला असेल. आणि मग तो एका ठिकाणी थांबतो आणि त्या सापाला विचारतो, मला एक सांग की मी तुझं अन्न आहे का रे. तर साप म्हणतो, छे अजिबात नाही. मग तो काजवा विचारतो, मग मी तुझं काही बिघडवलं आहे का. सापाचं उत्तर पुन्हा नाही. मग काजवा त्याला विचारतो की जर मी तुझ्या अन्नाचा भाग नाही आहे, मी तुझं काही बिघडवलेलं सुद्धा नाही आहे, मग तरी तू माझा पाठलाग कशासाठी करतोयस, म्हणजे मला तुला का मारायचं आहे, कारण काय. त्यावर साप म्हणाला की तुझं सगळं बरोबर आहे, तू माझं काहीच बिघडवलेलं नाही आहेस आणि तुला खाण्यात तर मला अजिबातच रस नाही आहे, पण तुझ्यामध्ये एक चमक आहे जी माझ्यात नाही आहे. माझी कांती तुझ्यापेक्षा जास्त सतेज आणि तुकतुकीत आहे अगदी, पण तरी मी तुझ्यासारखा चमकत नाही. आणि तू एवढासा नगभर असून सुद्धा एवढा चमकतोयस ते मला बघवत नाही आहे आणि म्हणून मी तुझा पाठलाग करतोय. आता यावर काजवा काय जे काही उत्तर देतो ते अतिशय खास आहे बरं का. तर ते अर्थातच मी तुम्हाला सांगणार आहे, पण या गाण्यानंतर.

मंडळी, आपण गोष्टीमध्ये ऐकलं की सापान काजव्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा सापानी असं सांगितलं की तुझ्यामध्ये जी चमक आहे ती मला बघवत नाहीये, ती माझ्याकडे नाहीये आणि म्हणून मी तुझा पाठलाग करतोय. तर त्यावर काजव्यांनी जे उत्तर दिलंय ते खास अशासाठी आहे कारण काजवा सापाचं बोलणं ऐकून म्हणता हा तिच्या असं होय ते तू सोड रे, तू काय मला हरवू शकत नाहीस. आता सापाला येतो राग, साप म्हणतो का, तर त्यावर काजवा असं म्हणतो की तू मला हरवायला मुळात माझी स्पर्धाच तुझ्याशी नाही आहे, तू कुठे आणि मी कुठे, तुझी आणि माझी तुलना तरी होऊ शकते का, तू लोकांना डसणारा चावणारा साप, लोक तुला घाबरतात आणि मी आकाराने अगदी कितीही जरी लहान असलो ना तरी अंधारात अगदी थोड्या प्रमाणात का होईना पण मी उजेड पसरवायचं काम करतो, त्यामुळे आपली बरोबरी होऊच शकत नाही आणि त्यामुळे तू मला हरवायचा वगैरे अजिबात प्रश्नच येत नाही. आणि जरी तू ठरवलंस तरी तू माझी ही जी चमक आहे ना ती माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस कारण ही मला माझ्या देवानी दिली आहे. हां, त्यांनी जर ठरवलं तर एका सेकंदात तो माझ्याकडून ती काढून घेऊ शकतो पण त्याच्याशिवाय इतर कोणामध्येही इतकी हिंमत नाही जो माझी शक्ती माझ्याकडून हिरावून घेईल.

0: मंडळी, ही साप आणि काजव्याची ही जी गोष्ट सांगितली ती गोष्ट आवडल्याचं आपल्या अनेक श्रोत्यांनी कळवलेलं आहे. यशवंत आडमुठे, प्रमोद राऊत, विजेंद्र घाटोळ, शुभलक्ष्मी मस्तकार, राजेंद्र म्हात्रे, सुनील स्वप्नाली जोशी, प्रणव शिंदे, अरुण गावकर, सुरेश पुट्टजवार, योगेश पाटील, चंद्रशेखर मुळेकर, श्रीपाद जोशी, विठ्ठल मसलेकर, मंगेश म्हात्रे, रामदास तांबे, या सगळ्यांनी आपला अभिप्राय कळवलेला आहे. त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. मंडळी, गोष्ट यासाठी सांगितली की असे अनेक साप जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अवतीभोवती सतत फिरत असतात, नाही का, ज्यांना आपली प्रगती बघवत नाही, आपला आनंद बघवत नाही. पण आपणही हे लक्षात ठेवायला हवं की आपली ताकद आहे जी, ती दुसरा कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे जर का असा कुठला साप आपला पाठलाग करत असेल आणि ज्या अशा कुठल्या सापाला आपली प्रगती बघवत नसेल, तर त्याला हे असं काजव्यासारखं आपल्याला उत्तर देता यायला हवं. आणि कोणीही कितीही प्रभाव टाकायचा प्रयत्न केला, कोणी कितीही काही बोलायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आपण विचलित न होता स्वतःच्या शक्तीवर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला हवा. आपणच आपल्या ताकदीवर विश्वास ठेवला तर अर्थातच दुसऱ्या कोणाचीही आपल्याला काही बोलायची हिम्मतच होणार नाही, नाही का.
1: विसरून जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास रहा.

मंडळी, आपल्या अनेक श्रोत्यांनी गोष्ट आवडल्याचं कळवलेलं आहे. अर्थातच मी जसं मगाशी म्हणाले की हे जे साप आपल्या अवतीभोवती फिरत असतात, अर्थात त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण प्रत्येकाची मानसिकता ही वेगळी वेगळी असते. कदाचित असं होत असेल की एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर ती दुसऱ्याला का मिळते याचा काहीसा दुस्वास असेल. पण जसं मगाशी म्हटलं तसं, जर आपण ठरवलं तर आपली शक्ती आणि आपलं सामर्थ्य आपल्याकडनं कोणीच काढून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे जर का आपण ठरवलं तर आपल्याला आपल्या अढळ पदावरून कोणीही खाली उतरवत नाही, उतरवू शकत नाही. आणि म्हणूनच आजच्या दिवशी ही मी ऐकलेली एक गोष्ट साप आणि काजव्याची, ही मला तुम्हाला सांगावीशी वाटली. हा एक सेल्फ ग्रोथ आपण म्हणू शकतो, जी स्वतःची जी ताकद वाढवायची, स्वतःचं सामर्थ्य वाढवण्याची ही जी गोष्ट आहे, ही प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आणायला हवी. कारण हे जे डिप्रेशन आणि हे जे आपण जे नकारात्मक मानसिकता जी म्हणतो, ती सगळी आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि आजूबाजूच्या माणसांवरच अवलंबून असते, आणि कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम हा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये होत असतो. आणि म्हणून आपण खंबीर राहणं, आपण ठाम राहणं आणि एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची जी काही वृत्ती असते ती थोडीशी बाळगणं गरजेचं असतं. अर्थात योग्य ठिकाणी जर कोणी खरोखर आत्मीयतेने, खरोखर चांगल्या भावनेने काही सल्ला देत असेल तर तो घ्यायला सुद्धा हवा, तो घेता सुद्धा यायला हवा, तो कळायलाही हवा. प्रत्येकच ठिकाणी उपहास असेलच असं नाही, पण जर असं कोणी आपल्या आजूबाजूला नकारात्मकता पसरवत असेल किंवा कोणाला आपलं भलं बघवत नसेल तर अशा व्यक्तींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करता सुद्धा आपल्याला यायला हवं. हाच बोध या गोष्टीमध्ये घेण्यासारखा होता आणि म्हणून मी आज ही गोष्ट तुम्हाला सांगितली. अर्थातच आता आपल्याला घड्याळ खुणावायला लागलेला आहे, त्यामुळे आता चला दोस्तो बोलू काहीमध्ये आपल्याला आता इथे थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर मी एक छानसं गाणं तुम्हाला ऐकवणारच आहे अर्थातच, आणि त्यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतर ठीक 3

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधारपदावरून पायउतार. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्यपदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करायच्या प्रस्तावांना आज मंजुरी मिळाली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागे पुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असंही त्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण काही ठिकाणी बाकी आहे. ग्राउंड ट्रुथिंगचं काम वेळेत पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

0: यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. अमरावतीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाच्या वतीने चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. भाजपाकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची असं ठरलं असून पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यासंदर्भात सर्व आरटीओ आणि तात्पुरत्या परवाना असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिनं भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. लखनौमध्ये एकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: धाराशिवमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल याबद्दल प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली. निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये गुळ, मीठ आणि खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना

हिवाळी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. मंडळी दुपारचे ठीक 3:10 आणि 50 सेकंद झालेली आहेत. कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ आणि सप्तरंगी साथमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे. किती सरळ, साधी आणि सोपी अपेक्षा आहे, नाही का मंडळी? रोजच्या आयुष्यामध्ये किती छोट्या छोट्या गोष्टी कोणीतरी कोणासाठी तरी करत असतं, अगदी निरपेक्ष हेतूनी करत असतं. तुम्ही सुद्धा कोणासाठी तरी काहीतरी केलं असेल, किंवा तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल, नाही का? यालाच माणुसकी म्हणत असतील का? याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. मी एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, पण तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा तुम्ही असं काही कोणाच्या बाबतीत घडताना पाहिलं असेल तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा. तोपर्यंत ऐकूया हे छानसं गाणं.

मंडळी, मी मगाशी म्हणाले होते की मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तर गोष्ट अशी आहे की एक मोठं सुपर मार्केट असतं, शेकडो कर्मचारी तिथे कामाला असतात, खूप मोठा उद्योग आणि खूप मोठी उलाढाल तिकडे होत असते. अर्थातच गरजेनुसार तिथे गेटवर पहाऱ्यासाठी वॉचमन असतो. वॉचमन आपलं काम अगदी चोख बजावत असतो, पहारा द्यायचा, आल्या गेल्या प्रत्येकाकडे बघून हसायचं, जो बोलेल त्याच्याशी बोलायचं, असं त्याचं रोजचं काम सुरू असतं. काही मोजकीच लोकं फक्त त्या वॉचमनकडे बघत तरी होती, बाकीचे तर त्याच्याकडे न बघताच निघून जात असायचे. पण त्यांच्यामध्ये एक कर्मचारी मात्र असा होता की जो सदा हसतमुख असायचा, कामाचा अगदी पक्का, कारणाशिवाय कधी दांडी नाही, कधी कामावर यायला उशीर नाही, बरं का. आणि त्याची एक रोजची एक विशेष सवय अशी होती की रोज येता जाता त्या वॉचमनकडे बघून हसून हात करून मात्र तो जायचा. हे त्याचं अगदी नित्याचं काम होतं, बरं का. तर आता या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये काय नक्की झालं आहे हे मी तुम्हाला अर्थातच सांगणार आहे या छानशा गाण्यानंतर.

मंडळी, तो जो हसतमुख माणूस होता तो रोज येता जाता त्या वॉचमनला हसून अगदी हात करून जात येत असायचा. आणि एक दिवस काय झालं, तर तो जो माणूस होता तो सवयीप्रमाणे वॉचमनला हात करून त्याच्या त्याच्या कामाला निघून गेला. संध्याकाळ झाली, काम संपलं, सगळे कर्मचारी तिथून निघून गेले. शेवटी जो मॅनेजर उरला होता त्या सुपरमार्केटचा, त्यांनी लॉक केलं कंपनीला, कुलूप घातलं मार्केटला, आणि तो वॉचमनला सुद्धा तिथून निघून जायला सांगून स्वतःही निघून गेला. पण त्या वॉचमनला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. आधी त्याच्या लक्षात नाही आलं की काय असं वाटतंय चुकल्या चुकल्यासारखं, पण नंतर त्याच्या असं लक्षात आलं की रोज जो एक माणूस आपल्याला हसून हात करून निघून जातो तो कर्मचारी आज काही मला जाताना त्यांनी हात केला नाही, तर त्यांनी का बरं असं केलं असेल असा विचार त्याच्या आधी मनात आला वॉचमनच्या. पण त्याच्यानंतर त्याला चैनच पडेना, आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की एवढ्या वर्षात असं कधी झालं नाही, मग आजच का असं झालं असेल. आणि मग शंकेखोर मनात अजून कसले कसले विचार यायला लागले. त्याला असं वाटलं की तो आतच तर राहिला नसेल ना. मग त्यांनी मॅनेजरला त्या विनंती करून ते कुलूप उघडायला लावलं त्या वॉचमननी, आणि सगळीकडे तपासलं त्या अख्ख्या सुपरमार्केटमध्ये, तर कुठे तो काही दिसला नाही. पण नंतर एकच जागा राहिली होती, ती म्हणजे जे शीतगृह असतं, जे कच्चा माल किंवा जे अन्न पदार्थ किंवा जे टाकाऊ नाही, जे टिकू शकणार नाहीत जास्त काळ, असे जे पदार्थ असतात ते साठवण्यासाठी जे शीतगृह असतं, त्या शीतगृहामध्ये त्यांनी जाऊन बघितलं, आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की तो आतमध्ये अडकला होता, आणि चुकून बाहेरून कोणीतरी त्या शीतगृहाचा दरवाजा लावून घेतला होता, आणि बाहेर बाकी कुठेही कोणी दिसला न दिसल्यामुळे त्यांना असं वाटलं की सगळे कर्मचारी निघून गेले. मग पटापट हालचाली सुरू झाल्या, आणि मग ते सगळं ते शीतगृह उघडून त्याला बाहेर काढलं. तोपर्यंत तो अक्षरशः गोठला होता बर्फामध्ये आतमध्ये, पण त्याच्यावरती योग्य ते उपचार झाले आणि त्याचा जीव वाचला. म्हणजे असं बघा की माणुसकीची ही एक एवढीशी छोटीशी कृती त्याचा जीव वाचवायला कारणीभूत ठरली. खरं तर त्याला काय गरज होती त्या वॉचमनला रोज येता जाता हात करून जायची, हसून दाखवायची, पण त्यांनी माणुसकी खातर हा जो वॉचमन आहे तो दिवस रात्र तिथे उभा राहून पहारा देतो, म्हणून माणुसकी खातर एक स्वतःला सवय लावून घेतली की बाबा त्याला येताना येता जाता नुसता हात करायचा, हसून दाखवायचं की समोरच्याला पण बरं वाटतं. आणि केवळ त्याच्या या एका कृतीमुळे आज त्याचा जीव वाचला होता.

मंडळी, ही जी वॉचमन आणि त्या हसतमुख असणाऱ्या कर्मचाऱ्याची जी गोष्ट सांगितली ती आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल, बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ती सांगायचा उद्देशच हा होता की ही किती छोटी कृती आहे, ही किती छोटी गोष्ट आहे की एखाद्या माणसाकडे बघून नुसतं कुठल्याही म्हणजे निरपेक्ष हेतूनी हसणं ही किती साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे किती काय काय बदल होऊ शकतात, नाही का? आता यातलंच एक अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी माहेरवाशी बघा जी आपल्या माहेरी परत येते, तर असं नक्की प्रत्येक माहेरवाशिणीला असा अनुभव असेल, मला खात्री आहे अगदी, की आपण माहेरी गेल्यानंतर आपल्या घराजवळची आसपासची आपल्या परिसरामधली अशी एखादी तरी काकू, आत्या किंवा आजी अशी असतेच जी मायेनी आपली विचारपूस करते. नुसतं एवढं जरी म्हटलं की काय गं बरी आहेस ना, कधी आलीस, एवढं जरी म्हटलं तरी काय वाटत असेल त्या माहेरवाशिणीला विचार करा. अगदी पुढे जाऊन असंही काही विचारतात की काय गं माणसं बरी आहेत ना, तुला काही तिकडे त्रास वगैरे होत नाही ना, आणि मग आता आहेस ना इथे 2-4 दिवस, मग ये जेवायला एकदा, तुझ्या आवडीचं करते काहीतरी. किती छान विचार आहे हा. एक माहेरवाशीण म्हणून मी सांगते की आपण आपल्या घरी जातो, आपल्या आईवडिलांना आपल्या नातेवाईकांना भेटतो, तो आनंद अपारच असतो, त्याला सीमाच नसते, पण आपण जे ठिकाण जे गाव सोडून गेलो आहे तर त्याचा परिणाम त्याचा फरक फक्त आपल्या घरातल्यांना नाही पडत आहे, तर आपल्या आजूबाजूच्या माणसांनासुद्धा आपली आठवण येते, आपली काळजी वाटते. हे ऐकून इतकं छान वाटतं की तुम्ही वर्षभराने जरी तुमच्या माहेराला गेला असाल आणि परत वर्ष वर्षभर यायची काही संधी दिसत नाही आहे, असं जरी असेल ना तरी त्या वर्षभराचा आनंद तुम्ही घेऊन येता एवढ्या एका चौकशीनी की काय गं बरी आहेस ना, माणसं बरी आहेत ना तिकडची, काय तुला त्रास वगैरे नाही ना, विचार करा किती गोड आहे ही गोष्ट आणि याला काही फार कष्ट लागत नाहीत. कधी येता जाता सहज आपल्या शेजारची पाजारची कोणीतरी एखादी मुलगी जी नवीन लग्न करून गेली आणि काही दिवसांसाठी घरी आली आहे, तर तिला हा असा एक साधा सोपा प्रश्न विचारला तर विचार करा तिचा दिवस किती आनंदात जात असेल, नाही का?

मंडळी, आपण माणुसकी विषयी बोलत होतो, छोट्या छोट्या कृतींविषयी बोलत होतो ज्यामधून आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो, नाही का? आणि मी म्हटलं होतं की तुमच्याही बाबतीत असं काही झालं असेल किंवा तुम्ही असं काही पाहिलं असेल तर मला तुम्ही माझ्यापर्यंत ती गोष्ट पोचवा. तर दीपा पालकर यांनी असं सांगितलं आहे की त्यांची एक मैत्रीण होती आणि ती कॉलेजमध्ये असताना तिच्या वडिलांची नोकरी गेली आणि मग त्यांना पैशांची गरज होती आणि मग त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की जरा तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या वडिलांना थोडीशी मदत करा ना. आणि त्यांचं ऐकून त्यांच्या वडिलांनी जवळपास 2-1 वर्ष त्यांना जी त्यांच्याकडनं होईल ती मदत केली आणि त्यानंतर मग त्या मैत्रिणीच्या वडिलांना चांगली नोकरी लागली. पण त्यांच्या पडत्या काळामध्ये ही जी मदत त्यांना मिळालेली होती त्यामुळे त्यांचे वडील हे त्या मैत्रिणीच्या घरच्यांसाठी अगदी देवासमान झाले होते आणि त्यांच्या वडिलांवरून प्रेरित होऊन त्यांनीसुद्धा अशा पडीच्या काळामध्ये, गरजेच्या काळामध्ये लोकांना मदत करायला सुरुवात केली. आपण याच विषयी बोलत होतो, नाही का मंडळी, की ही छोटीशी गोष्ट आहे पण किती मोठा फरक पडतो त्यांनी, नाही का? याशिवाय पंकज मोहोड ज्यांनी एक प्रसंग सांगितला आहे त्यांचा, आणि तो असा आहे की बँकेच्या कामानिमित्त एकदा ते शहरात गेले होते आणि बँकेतून पैसे काढून ते तिथून निघाले आणि एका दुकानात काहीतरी खरेदी करायला म्हणून शिरले आणि त्यांना कल्पनाच नव्हती की त्यांच्या मागे कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होतं आणि हे त्या दुकानदाराला कळलं आणि त्यांनी त्यांना थांबवून ठेवलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ते लोक तुमचा पाठलाग करत आहेत, त्यांचा हेतू काही फार बरा दिसत नाही आहे, तर तुम्ही आत्ता इथेच थांबा, मी थोड्या वेळाने तुम्हाला स्वतःहून स्टेशनला सोडायला येईन. आणि त्यानंतर एवढं बोलून न थांबता त्या दुकानदाराने त्यांना सुरक्षितपणे स्टेशनला सोडलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे आभारही मानले. पण त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की जगात आजही माणुसकी आहे हे त्यांना नव्याने तेव्हा तिथे कळलं. तर मंडळी, हाच विषय आहे की फार काही कष्ट पडतील असं आणि मोठं असं काही करायचं नसतं, पण एखादी छोटीशी कृती ज्याच्यामधून माणुसकीचं दर्शन होईल, कोणाला तरी काहीतरी काही काळासाठीचा आनंद मिळेल, तर त्याने आपलासुद्धा दिवस चांगला जाईल आणि आपल्यालासुद्धा तो आनंद फिरून बुमरँग होऊन परत येईल, कोणी सांगावं, नाही का?

मंडळी माणुसकीविषयी आपण बोलत होतो आणि जी काही मी आत्ता एक गोष्ट सांगितली आणि जी काही उदाहरण जे काही उदाहरण मी आत्ता दिलं तर अशा कित्येक गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात, अनुभवायला मिळत असतात. अगदी आजची दुपारची गोष्ट सांगते. मी स्टुडिओमध्ये येत असताना एक सिग्नल लागला आणि त्या सिग्नलवरती एक ट्रॅफिक पोलीस उभे होते आणि हातात त्यांच्या तो वॉकी टॉकी होता आणि डोक्यावरच्या साध्या टोपी व्यतिरिक्त कसलंही उन्हापासूनचं किंवा कसलंही संरक्षण त्यांच्याकडे नव्हतं आणि सिग्नल लागला आणि एक बाईक स्वार दुचाकी स्वार त्यांच्यासमोर येऊन थांबला आणि सिग्नल होता त्यामुळे त्याला थांबण्याशिवाय अर्थातच काही पर्याय नव्हता. पण ते तिथे थांबलेलं असताना त्याच्या असं लक्षात आलं की पार घामेजलेले आणि असे ते ट्रॅफिक पोलीस तिथे उभे आहेत. त्यांनी पटकन आपल्या बॅगेमधून एक थंड पाण्याची बाटली होती ती काढली आणि त्यांच्या हातात दिली आणि ते इतके दिलखुलासपणे हसले अगदी मनापासून आणि पटकन त्यांनी ती बाटली घेतली आणि त्यातलं पाणी असं पटापट पटापट पिऊन घेतलं आणि ती बाटली परत केली आणि त्यांना थँक्यू म्हटलं. आता ही किती साधी गोष्ट आहे. आपण घरातून निघालेलो असू किंवा आपण घरी जाणार असू तर आता काय त्या पाण्याची गरज असेल असं नाही आणि गरज असो किंवा नसो आपल्यापेक्षा जास्त समोरच्या माणसाला त्याची गरज आहे हे ओळखून एक साधी पाण्याची बाटली आपण समोरच्याला ऑफर करायला कायच हरकत आहे, नाही का. आणि अशा कित्येक गोष्टी असतात ज्या आपण अगदी सहज येता जाता बघत असतो. उदाहरणार्थ रस्त्यामध्ये चालू असलेला एखादा नळ एखाद्या ठिकाणी असेल आणि जर का तो चालू अवस्थेत दिसतोय पाणी वाहत आहे त्यातून सरका तर ते सहज आपण जाऊन तो बंद करायला काय हरकत आहे. आता यांनी फायदा कुठल्या एका माणसाला होणार नाही पण तो अर्थातच मी जसं मगाशी म्हणाले की एखादा आनंद आपण एखाद्याला देत असू तर तो बुमरँग होऊन पुन्हा फिरून आपल्याकडे असाच येतो. आता ही पाण्याची बचत कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्याच आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे, हो की नाही. आता स्टेशनवरती किंवा मॉलमध्ये जे सरकते जिनी असतात जे एस्केलेटर असतात अशी कित्येक लोक असतात. माझ्या अंदाजाने अर्ध्या तासामध्ये 2-3 तरी अशी माणसं असतील की जिथे घुटमळतात थांबतात कारण त्यांना पटकन त्या सरकत्या जिन्यावर पाय ठेवायला भीती वाटत असते. तर अशा वेळेला कोणीतरी एखादा माणूस येतो मागणं जो प्रत्येक जण आपापल्या तंद्रीत आपापल्या घाईघाईत चाललेला असतो पण तरी त्यातला एखादा माणूस त्या घुटमळणाऱ्या माणसाजवळ थांबतो त्याला हात देऊ का विचारतो मदत हवी आहे का विचारतो आणि जर का समोरच्या माणसाने हो म्हटलं तर तो हात धरून त्या एस्केलेटरवरती चढवण्यापासून ते वरती पोचल्यावर तिथून खाली त्या एस्केलेटरवरून उतरण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. रस्ता क्रॉस करायचा असेल वयोवृद्ध कोणी असेल आणि थांबलं असेल एखाद्या ठिकाणी आणि खूप गाड्या ये जा करतायत तर अशा वेळेला रस्ता क्रॉस करायला सुद्धा मदत करणारी लोक असतात. एखाद्याची पडलेली वस्तू पटकन कोणीतरी उचलून देतं किती छोटी गोष्ट आहे पण त्यांनी त्या समोरच्या माणसाला किती बरं वाटतं की ते खाली वाका ते उचला आणि त्याही पेक्षा जास्त दुसऱ्या कोणीतरी आपल्याला ही मदत केली आहे ही भावना अतिशय सुखावणारी असते. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर साधं आपण बसनी जेव्हा जात असतो तेव्हा तो कंडक्टर बिचारा इतका वैतागलेला असतो आधीच प्रत्येकाला उत्तर देऊन प्रत्येकाला सुट्टे पैसे आणि ह्या त्यावरनं भांडण टंटे करून तर अशा वेळेला समजा जी काही तिकिटाची रक्कम असेल ती डायरेक्ट आपण सुट्टेच देऊ का असं विचारून जर का सुट्टे पैसे काढून दिले तर त्याला अगदी किती बरं वाटत असेल की चला बाबा कोणीतरी न भांडता आणि सुट्ट्या पैशांची मागणी न करता हातात सुट्टे काढून देत आहे. किती छोटी गोष्ट आहे, नाही का. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी नवीन जी आई झालेली असते बघा छोटं बाळ असतं आणि अगदी जाणं कुठेतरी अपरिहार्य आहे म्हणून ती बाळाला घेऊन जर का प्रवास करत असेल तर तिचा जो काही स्ट्रगल असतो ना त्याला काही म्हणजे पर्यायच नसतो. एकीकडे ती बॅग किंवा पिशवी जी काही असेल ती सांभाळायची एकीकडे बाळाला सांभाळायचं एकीकडे गर्दीचा किंवा आजूबाजूच्या कुठल्या गोष्टीचा आपल्या बाळाला धक्का लागणार नाही ना हे बघायचं अशा कित्येक गोष्टी त्या बिचाऱ्या आईला लक्ष ठेवून सांभाळाव्या लागतात. मग अशा वेळेला जर का द्या मी तुमची पिशवी धरू का द्या मी तुमची बॅग धरू का असं म्हणून तिची बॅग धरणं तिचं ओझं कमी करणं किंवा त्या बाळाला खेळवत राहणं की जेणेकरून ते रडरड करणार नाही कटकट करणार नाही आणि त्याचा त्रास त्या आईला होणार नाही हे करणं ही किती साधी गोष्ट आहे, नाही का. अशा कित्येक गोष्टी आपण रोजच्या आयुष्यामध्ये करू शकतो आणि त्या करायला हव्या असं मला वाटतं, नाही का.

मंडळी, यानंतर आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी फंड स्थापन करायला मंजुरी दिली. तसंच दळणवळण आणि मालवाहतुकीसाठी एकीकृत प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीपदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक, टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. संध्याकाळचे ठीक 4 वाजलेले आहेत आणि मंडळी कार्यक्रम सुरू होतोय सांजच्या पारी. सांजच्या पारीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मंडळी, गाणं ऐकून आपल्या लक्षात आलं असेल कदाचित, आज आहे कविवर्य वारा कांत यांचा जन्मदिन आणि त्यानिमित्ताने आपण हे त्यांचंच गाणं ऐकलं. अतिशय तर

आणि भावपूर्ण कवितांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलंय आणि आजही त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत आणि आपण ती अगदी आवडीने ऐकत असतो. पण त्यांच्याविषयी तर आपण बोलूच या. पण ज्या त्यांच्या काव्याविषयी आपण बोलतोय, गाणी तर अर्थातच प्रसिद्ध आहेत, आपण आवडीने ऐकतो, पण त्या व्यतिरिक्तही त्यांच्या अनेक कविता आहेत ज्या अतिशय उत्तम आहेत. तर आज त्याही काही आपण थोड्याशा ऐकणार आहोत. तर त्यांची एक अतिशय सुंदर कविता आहे, चांदणे हे डहुळेल. ऊन रेशमी पडता डोळे फुलाचे दिपले, बिंबदवाच्या दर्पणी सात जन्मांचे पाहिले. सात जन्मीचे संचित तुझ्या हास्यात माळले, जपतात दुःखे पोटी काळी डोळ्यांची वर्तुळे. साहिल्यास साऱ्या व्यथा ज्योतीपरी तू कापत, साहिल्यास साऱ्या व्यथा ज्योतीपरी तू कापत, तेवलीस रात्रभर माझ्या मातीच्या घरात. झोप आता बोलू नको, झोप आता बोलू नको, फूल मिटू झाले डोळे. झोप आता बोलू नको, फूल मिटू झाले डोळे, अर्थ जागविता ओठी शब्द माझे पेंगुळले. आता बोलू नको काही, निळाई ती गढूळेल. आता बोलू नको काही, निळाई ती गढूळेल, निश्वासही नको खिन्न चांदणे हे डहुळेल. निश्वासही नको खिन्न चांदणे हे डहुळेल.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: मंडळी, कांतांविषयी आपण बोलत होतो, वारा कांत, आत्ता जे आपण गाणं ऐकलं तर त्या गाण्यात सुद्धा किती सुंदर शब्द आहेत, नाही का? सांजता चाफ्या कळीचे चुटपुटीचे भेटणे, पान जाळीतून झिरपे बावरेसे चांदणे, किती सुंदर कल्पना आहे, नाही का? त्यांच्या अनेक कविता अशाच अतिशय तरल भावनेच्या असतातच, पण मी नेहमी असं म्हणते की मला असं थोडंसं वाटतं की त्यांच्या काही कवितांना ना थोडीशी दुखरी किनार असल्यासारखं वाटतं। त्या तरुतरी विसरले गीत असेल, किंवा राहिले ओठातल्या ओठात असेल, किंवा मग बगळ्यांची माळ फुले, किती प्रसिद्ध गाणं आहे, नाही का? पण ही गाणी ऐकताना काहीतरी थोडंसं राहून गेल्याची भावना कुठेतरी जाणवत राहते। आणि जेव्हा ते ती जी अपूर्णता असते, ती जेव्हा गाणं संपतं ना, तेव्हा कुठेतरी ती जी वेदना किंवा ते जे दुःख आहे ना, ते एकदम प्रकर्षाने अंगावर आल्यासारखं जाणवायला लागतं। बगळ्यांची माळ फुलेमध्ये सुद्धा त्याचा शेवटचा कडवा असा आहे की तू गेलीस तोडूनी ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे, सलते ती तडफडका कधी तुझ्या उरात। ही जी विरहाची सल आणि हे जे वियोगाचं दुःख आहे ना, हे एकदम अंगावर आल्यासारखं वाटतं, नाही का? ही शब्दांची ताकद आहे असं म्हणायला हरकत नाही।

श्रोत्याहो, वारा कांतांविषयी आपण बोलत होतो. रामराव कांत यांचा आज जन्मदिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या काही कवितांचा आढावा घेत होतो, त्यांची गाणी ऐकत होतो. तर अशी एक त्यांची कविता आहे, शिशिर ऋतूचं गान. कविता अशी आहे की हलके हलके हसते गळते तरुचे पान न पान, हलके हलके हसते गळते तरुचे पान न पान, बाई तरुचे पान न पान, पान झडित या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचं गान, बाई शिशिर ऋतूचं गान. हिवात राने पिवळी पडली, उषा धुक्यामधी ही काकडली, ओठ चौलले संध्या लाली, नक्षत्रांची रात शहारे गार व्यात हैराण, पान झडित या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचं गान, बाई शिशिर ऋतूचं गान. थंड गार किती पवन झुंबतो, उन्हाच्याही उरी काटा उठतो, पान फुलांचा बहर झडपतो, गळेल वाटे चांदण्यात हे निळे नभाचे पान, पान झडित या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचं गान, बाई शिशिर ऋतूचं गान. फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवया पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडित या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचं गान, बाई शिशिर ऋतूचं गान. म्हणजे या ज्वाराकांतांच्या जन्मदिवसानिमित्त आपण त्यांच्या ह्या काही कवितांचा आस्वाद घेतला, त्यांची काही गाणी ऐकली आणि इतका तरल आणि भावनाप्रधान असा हा कवी होता असे हे कविवर्य वाराकांत यांना आकाशवाणीच्या परिवारातर्फे खूप खूप मनापासून अभिवादन. आणि ऐकूया त्यांचंच हे पुढचं छानसं गाणं.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. तुम्ही ऐकताय 107.1 MHz FM रेनबो, सप्तस्वरांचा इंद्रधनु.
1: श्रोते हो, 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. मंडळी कार्यक्रम सुरू आहे सांजच्या पारी आणि आज आहे गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा वाढदिवस. अर्थातच आकाशवाणीच्या परिवारातर्फे, आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे सलील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थातच पुढची गाणी आपण त्यांची ऐकणार आहोत. तर त्यापूर्वी त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी वयाच्या 3र्या वर्षीपासून त्यांनी आकाशवाणीवरूनच आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात केली. संगीताचं शिक्षण त्यांनी गंगाधर बुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडून घेतलं. तसं पाहायला गेलं तर मंडळी पेशाने ते डॉक्टर आहेत, वैद्यकीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, पण संगीतावरची जी काही त्यांची प्रचंड आवड होती त्यामुळे त्यांनी संगीतामध्ये आपली पुढची ही जी काही सगळी कारकीर्द आहे ती केलेली आहे. आणि अर्थातच त्या कारकिर्दीविषयी मला काही नव्याने सांगायला हवं असं नाही, आपण सगळेच जण त्यांचे अगदी वेड्यासारखे फॅन आहोत, नाही का? लहानांपासून मोठ्यांपर्यंत अर्थातच. तर आता हे एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपण पुढच्या गाण्यांकडे वळूया.

0: मंडळी, जे आपण गाणं आत्ता ऐकलं ते अर्थातच बालगीत या प्रकारामधलं होतं आणि त्यांची बरीच गाणी जी आहेत लहान मुलांमध्ये अगदी प्रसिद्ध झालेली गाजलेली गाणी, त्यांचा अतिशय गाजलेला अल्बम अग्गूबाई ढग्गूबाई. आणि कुठेतरी असं म्हणता येईल की पारंपरिक जी बालगीतं होती त्यांना तोडीस तोड असा एक चांगला पर्याय त्यांनी आपल्या लहान मुलांसाठी उपलब्ध करून दिला. जेव्हा ते अल्बम निघाले अग्गूबाई ढग्गूबाईचा भाग एक आणि भाग दोन, तेव्हा अक्षरशः लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा अगदी ती सगळी गाणी आणि ते दोन्ही अल्बम अक्षरशः डोक्यावर घेतले होते. साध्या साध्या सोप्या सोप्या चाली, सोपे सोपे शब्द आणि आवडणारी चाल आणि आवडणारे शब्द म्हणल्यानंतर लहान मुलं अर्थातच ऐकणारच. त्याच्यामुळे खूप कमी वेळामध्ये खूप जास्त प्रसिद्धी या गाण्यांना मिळाली आणि आजही अनेक मुलांची तोंडपाठ अशी ही गाणी आहेत. अर्थातच सगळीच काही मजेमजेची नाही आहेत, त्याच्यामधून काही काही थोडंसं संदेश देणारं, मेसेजिंगचं काम करणारं अशीही काही गाणी आहेत. आणि अशीच त्यातलंच एक अतिशय सुंदर गाणं आहे आणि ते मी तुम्हाला अर्थातच ऐकवणार आहे. पण आता त्याआधी एक छोटासा व्यावसायिक विराम घ्यायची वेळ झालेली आहे, त्यानंतर लगेचच आपण ते गाणं ऐकूया आणि मग आपल्या पुढच्या गाण्यांकडे वळूया.
1: शुरू कर.

कुठेतरी हीच भावना असते की शांत वाटते असं. आणि त्यामुळे कसं झालं की त्यांची ओळखच अशी झाली की ही अशी छान छान एकतर बालगीतं किंवा मग ही अशी छान सुदिंग शांत गाणी. पण एक गाणं थोडंसं पठडीच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी केलं, एक वेगळं गाणं, एक उडत्या चालीचं गाणं, काहीसं शृंगारिक लावणीच्या बाजाचं गाणं असं सुद्धा त्यांनी केलं. अर्थात त्याचे गमतीशीर किस्से अनेक ऐकायला मिळतात, पण सध्या आपण ते गाणं ऐकूया.

मंडळी, ही सगळी जी गाणी आहेत ही छान छान शांत चालीतली आणि अतिशय मनाला शांत करणारी अशी ही गाणी आहेत, आणि ही गाणी आपण ऐकताना

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मंडळी, सलील कुलकर्णी यांचं नाव घेतल्यानंतर अर्थातच पुढे लागून दुसरं नाव येतं, संदीप खरे. तर ही जी सलील संदीप यांची जी जोडी आहे ती अतिशय प्रसिद्ध आहे आपल्याकडे, आणि आयुष्यावर बोलू काहीचे शेकडो प्रयोग त्यांनी यशस्वी केलेले आहेत. या जोडगोळीने मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं असं म्हणायला हरकत नाही, नाही का? कारण एक काळ असा होता ज्या वेळेला जी तरुण पिढी आहे ती हिंदी आणि इंग्रजीकडे जेव्हा वळत होती तेव्हा या जोडीने जी काही जादू केली आहे आणि त्याच्यामुळे एकदम तरुण पिढी सगळी मराठीकडे वळली. त्यांची प्रेमगीतं, त्यांची विरहगीतंसुद्धा अगदी युवकांच्या मोबाईलवर वाजायला लागली आणि पाठ असलेली बघायला मिळाली. त्यांचे कार्यक्रम एकदम हाऊसफुल व्हायला लागले. अर्थातच हे खूप मोठं देणं आहे आपल्या युवा पिढीसाठी की इतके छान छान गाणी त्या जोडीनी आत्तापर्यंत आपल्याला दिलेली आहेत. ती गाणी आपण नेहमी ऐकतोच, पण एक गाणं विशेष गाजलं, ते म्हणजे लता दिदींच्या स्वर्गीय आवाजामधलं आता विसाव्याचे क्षण. खरं तर गाणं कुठल्या अनुषंगाने कुठल्या परिस्थितीमध्ये बनवलं होतं त्याविषयी काही अंदाज नाही, पण जेव्हा लता दिदी हे जग सोडून गेल्या तेव्हा एकदम प्रकर्षाने हे गाणं लोकांना भावलं आणि ते खूप ऐकलं गेलं. ऐकूया सलील कुलकर्णी यांचंच आता विसाव्याचे क्षण लता दिदींच्या आवाजामध्ये.

मंडळी, ही जी गाणी आहेत ही अशी आपण कितीही अनंत काळासाठी ऐकू शकतो, नाही का? पण आता घड्याळ आपल्याला खुणवायला लागलेलं आहे आणि आता सांजाच्या पारीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. पुन्हा एकदा सलील कुलकर्णी, गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो गाण्यांचा सिलसिला, हा खरोखर म्हणजे अनेक गाणी मी काढलेली होती आणि मला तुम्हाला ती ऐकवायची होती, पण आता वेळप्रसंगी, वेळअभावी काही आपल्याला त्यातली गाणी कट करावी लागली. पण तरीही जाता जाता एक सुंदर गाणं जे आहे, जे आत्ताच्या ह्या वेळेला सुद्धा अगदी साजेसं आहे, तर असं मी गाणं तुमच्यासाठी लावणारच आहे. पण आता सांजच्या पारीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे, तर आपली भेट पुन्हा पुन्हा अर्थातच होत राहील. पण तोपर्यंत आनंदात रहा, मजेत रहा, आपली सगळ्यांची काळजी घ्या आणि मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. तसंच एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळचं नियोजन हे प्राधिकरण करेल. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री

पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु अशा 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी परिवहन विभागानं 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यंदा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे त्यांचं अभिनंदन. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. 23 ऑक्टोबरला मतदान. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ठराव मंजूर करून त्यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी प्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली आणि त्यानंतर 2014 ते पंतप्रधान झाले. उद्या त्यांना सरकारप्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा दाखला आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. सामान्य कुटुंबात आलेल्या व्यक्तीनं स्वतःला समर्पित करून सातत्यानं देशाची सेवा करणं हे लोकशाहीच्या चैतन्यशीलता गतिशीलता आणि परिपक्वतेचं मोठं उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळानं लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये इक्विटी गुंतवणुकीसाठी 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी स्थापन करण्यास

0: मंजुरी दिली आहे. या निधीच्या माध्यमातून व्यवसायाची व्यवहारता सिद्ध झालेल्या आणि विस्ताराची क्षमता असलेल्या उच्च क्षमतेच्या लघु आणि मध्यम उद्योगांना दीर्घकालीन इक्विटी भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल अशी माहिती वैष्णव यांनी दिली.
1: कई देश ऐसे हैं जिसमें एमएसएमई बहुत स्ट्रांग है. उन एग्जांपल्स को स्टडी करने के बाद में एमएसएमई मंत्रालय और वित्त मंत्रालय के सहयोग से यह फैसला लिया गया. इसमें 10,000 करोड़ रुपीस का एमएसएमई ग्रोथ फंड क्रिएट किया जाएगा. ये ग्रोथ फंड एमएसएमई और फाइनेंस मिनिस्ट्री के सहयोग से चलेगा.
0: साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. दरवर्षी शौर्य पदकांची निश्चित अशी संख्या राहणार नाही, तर ती राज्यभरातील क्षेत्रीय स्तरावरील कामगिरींबाबतचा अहवाल आणि येणाऱ्या प्रस्तावांच्या अधीन राहून जाहीर केली जाईल. राज्यात संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठ, शासकीय महाविद्यालय, संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी सीएम सृष्टी योजना अंमलात आणण्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्वधनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना आज मंजुरी प्रदान करण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. अमरावतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला, तर भाजपाच्या वतीनं चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 23 ऑक्टोबरला मतदान आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. दरम्यान नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर मतदारांसाठी कामाच्या वेळेत 2 तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश प्रशासनानं दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत कलम 370 रद्द करून एक देश एक संविधान जपण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाबाबत.
2: कलम 370 तब्बल 70 वर्ष अस्तित्वात होते आणि कालांतरानं त्याला हात न लावण्याजोगेच मानले जाऊ लागले होते. प्रत्येक सरकारनं ते तसंच ठेवलं. कलम 370 रद्द केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि अराजकता निर्माण होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संभाव्य हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ठोस आणि व्यापक नियोजन केलं होतं. राष्ट्रपतींचा आदेश, संसदेतील ठराव आणि जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा कायदा या तीनही प्रक्रिया एकाच दिवशी पुढे नेण्यात आल्या. त्यामुळे निर्णय जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही पोकळी राहिली नाही. त्यानंतर डिसेंबर 2023 सर्वोच्च न्यायालयानं कलम 370 रद्द करण्याची संपूर्ण प्रक्रिया कायम ठेवत कलम 370 ही सुरुवातीपासून तात्पुरती तरतूद होती असं स्पष्ट केलं. त्यानंतर 2024 जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. तब्बल 10 वर्षानंतर तिथं विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोग, मतचोरीचे आरोप, एसआयआर प्रक्रिया आणि महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआर प्रक्रियेतील त्रुटी दूर करून मतचोरीला आळा घालण्याची मागणी त्यांनी केली. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून सत्ता काबीज केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला. दरम्यान राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7-8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण, काही ठिकाणी बाकी आहे. काही ठिकाणी ग्राउंड ट्रुथिंगचं काम देखील पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्यासाठी कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण अभियान 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक कुणाल उंदिरवाडे यांनी दिली.
4: नागपूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण अभियान दिनांक 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेले असून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची सद्यस्थिती तपासण्यासोबतच संभाव्य जोखीम ओळखून त्यावर वेळेत उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.
0: हे अभियान प्रभावीपणे आणि काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिले आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5% वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवलाय. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलंय. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिनं संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 मध्ये आशिया चषक जिंकला. तसंच तिनं सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. दरम्यान भारत वेस्ट इंडिजमधील 5 T20 सामन्यांपैकी पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता लखनौ इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे त्यांचं अभिनंदन. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली, 23 ऑक्टोबरला मतदान. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर. याबरोबर जे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45%पेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्याचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचेही निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत, असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र शासनानं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं बावनकुळे म्हणाले. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाण्यासाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाण्यासाठा होता. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती जिल्हास्तरावरून आलेल्या अर्जांमधून पुरस्कार विजेत्यांची निवड करेल. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान केला जाईल. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारनं वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 80,000 रुपये वार्षिक अनुदान मिळेल. इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे. अनुसूचित जातीतल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 2,388 वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही सरकारनं वाढ केली आहे. शहरी भागातल्या वसतिगृहातल्या अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि सुरक्षा रक्षकांचं मानधन सरकारनं दुप्पट केलंय. पोलीस कोठडीत शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. अशा व्यक्तीला अपंगत्व आल्यास 2 ते 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. हा प्रस्तावही आज मंत्रिमंडळानं मंजूर केला. दगडफोडी आणि गौणखनिज उत्खनन करून उपजीविका करणाऱ्या वडार समाजाला स्वामित्व धनात वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. आता 500 ब्रासपर्यंत खनिज उत्खननावर रॉयल्टी बसणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय महाविद्यालयं, संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी CM सृष्टी योजना अंमलात आणायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मॅनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकावला आणि पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. त्यानंतर हे सगळे नेते आंदोलन

0: स्थळी परत आले. इंडिया आघाडीचा भाग नसलेल्या बीजू जनता दलाच्या नेत्यांनीही मोर्चात भाग घेतला होता. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात 3 ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही आंदोलनं बेकायदा असून परवानगी नाकारूनही ती सुरू ठेवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्यातल्या आदिवासी वसतिगृहांमधल्या सुविधा आणि आश्रमशाळांमधल्या मृत्यूंची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिकहून पायी मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आझाद मैदानावर जमण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे विद्यार्थी दादरमध्ये टिळक भवनात थांबले होते आणि राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. पक्षांतर करून घटनात्मक पाप केलं आहे अशा व्यक्तींसाठी पक्षचिन्हाबाबतची भावना लागू होते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करताना मुख्यत्वे विधिमंडळातल्या संख्याबळावर अवलंबून राहण्याचा निर्णय योग्य होता का यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद ऐकत असताना न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी हा प्रश्न विचारला. केवळ संघटनात्मक सदस्यांची मोजणी करून तळागाळातला पाठिंबा निश्चित करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी सुनावणी उद्याही सुरू राहील. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणीसाठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Steven Tyler with Make My Own Sunshine. Remember that one. This is 107.1 MHz FM Rainbow. Stay tuned for the news in Marathi.
1: Akashvani Mumbai. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मॅनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
1: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे. एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. भारतीय रेल्वेनं 40 तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 11 लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेवर अधिक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे सुपौल एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, राजगीर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधली स्वच्छता, शौचालयं, कचरा व्यवस्थापन आणि डब्यातल्या कमतरता प्रवासादरम्यान त्वरित दूर केल्या जातील. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाबाबत अहवाल सादर करावा असं आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकार प्रदत्त समितीला सांगितलं. तसंच बेसुमार बेकायदा वाळू उपशाचा मोठा उपद्रव असलेल्या राष्ट्रीय चंबळ घडियाळ अभयारण्याच्या आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं

0: पावलं उचलली आहेत, याबाबतची प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत, असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारला सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही, असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे, असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा, अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत, असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल, असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल, असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने पुकारलेला लाँग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं, असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा, अन्यथा बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12,00,000 अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या. भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन ह्या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटलोय असं वाटत असेल, पण असं काही फार दिवस गेले नाही आहेत मध्ये. आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत तर येस, आपली नेहमीची जी सिरीज आहे ध्यानधारणा, किंवा आपण ज्याला मेडिटेशन म्हणतो, त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये काय काय बदल किंवा आपल्यात इन जनरल काय बदल होतात त्याबद्दल विचारवंतांचं काय म्हणणं आहे, अशी काही विधानं आपल्यासाठी मी घेऊन आले. आणि त्यानंतर अर्थातच 8 वाजेपर्यंत आपण एकत्र असणार आहोत, त्यामुळे रेनबो फंडे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन्ही भाग असतील. भरपूर सुंदर सुंदर गाणी, भरपूर गप्पा, अशा पद्धतीने आजचा दिवस आपण मस्त घालवणार आहोत, सुरुवात करणार आहोत अभंगरचना, भक्तिरचना आत्ताच्या कार्यक्रमात, आणि नंतर वेगवेगळी गाणी. सुरुवात करूया.

आणि आज जेव्हा आपण या ध्यानधारणेबद्दल मेडिटेशनबद्दल बोलतोय त्यातून काही गोष्टी खूप सहज साध्य व्हायला सुरुवात होते, साध्य होतात किंवा त्या प्रवासाकडे त्या मार्गावर आपण निघतो आणि हा बदल आपल्याला कालांतराने आपल्यामध्ये जाणवायला लागतो. लगेच जाणवायला लागतो का? खरं तर हे व्यक्तीवर अवलंबून आहे. काही जणांच्या बाबतीत लगेचच काही दिवसात हा बदल जाणवायला लागतो, काही जणांना काही महिने द्यावे लागतात, काही जणांना काही वर्ष. पण हा बदल होतो किंवा अशा पद्धतीने आपण त्या वाटेवर जायला लागतो ही मात्र अगदी नक्की गोष्ट आहे. आज आपण बोलणार आहोत एकंदरीतच जगण्यातल्या उत्साहाबद्दल. बऱ्याचदा बघा काही काही मंडळी अशी असतात की ती सगळ्याच गोष्टींसाठी फार उत्साही असतात. त्यांच्याबद्दल बोलताना आपण असंही म्हणतो की ही आली ना व्यक्ती की असं सगळं उत्साही होऊन जातं वातावरण, काहीतरी करत राहूया असं वाटायला लागतं. या उत्साहाबद्दल आपण बोलणार आहोत जो ध्यानाच्या माध्यमातून किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण साध्य करू शकतो. याबद्दल विचारवंत काय म्हणतात? खूप सोप्या गोष्टी सांगतात ते. ते असं म्हणतात की ज्यांची मनं उत्साही असतात ना सतत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या संधी आपोआप दिसायला लागतात. त्याच्यामागचं सिम्पल कारण असं आहे की ह्या गोष्टी घडाव्यात किंवा असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडावं यासाठी ते तयार असतात कायम एकदम उत्साहाने की हो चालेल. काही व्यक्ती असतात बघा, त्यांना काहीही विचारलं हे करायचं का, हो करूया की. मग आपण म्हटलं की अरे पण असं असं होऊ शकतो, मग बघूया काय होतंय, ट्राय तर करूया. हा जो उत्साह आहे तो आपण हळूहळू आणू शकतो स्वतःमध्ये आणि जर आपण नसू तसे तर तो बदलही आपल्यामध्ये व्हायला सुरुवात होऊ शकते, हे मात्र नक्की. तर ह्याच उत्साही असण्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत.

वंदन या कार्यक्रमाचा वेळ कसा पुढे निघून जातो खरंच काही कळत नाही का. आत्ता वातावरण आजूबाजूचं थोडंसं वेगळं होत आहे, ऋतूबद्दल जाणवायला लागलाय की काय असं वाटत असतानाच कधीतरी असं वाटतं की अजून थोडा पाऊस पडायला हवा आहे. महाराष्ट्रात एकंदरीत जी परिस्थिती आहे ते पाहता की परतीचा पाऊस छान व्हायला पाहिजे असं सुद्धा एकीकडे वाटतंय आपल्याला. आज आपण उत्साहाबद्दल बोलतोय. उत्साह जो आपल्यामध्ये असायला हवा, जो ध्यान किंवा मेडिटेशनच्या माध्यमातून आपण साध्य करू शकतो, ज्यांच्याकडे असं त्यांना वाटतं की हा उत्साह कधीकधी नसतो माझ्यामध्ये, त्यांच्यासाठी तर हे फार महत्वाचं आहे. एक विचारवंत असं म्हणतात की आपल्या डोळ्यामध्ये जे तेज असतं, त्याच्यानंतर आपण असे फार छान कुठल्याही एक चांगल्या विचारावर मनाने झुलत असतो, आपल्या हाताची जी पकड असते घट्ट, त्यानंतर एक अशी ऊर्जा आपल्यामध्ये असते की नवीन काहीतरी जर मनात आलं तर ते करायचं, ही ऊर्जा जी आपल्यात असते, ह्या सगळ्याचं मिळून जे असतं तो म्हणजे आपला उत्साह. डोळ्यातलं तेज म्हणजे उत्साह आहे.

हाताची घट्ट पकड म्हणजे उत्साह आहे. झुलतो आपण छान कधी कधी आपल्या विचारांवर, तो उत्साह आहे. आणि काहीतरी छान करायचंय हे जी आपली आयडिया आहे त्याच्यासाठी जी ऊर्जा आपल्यामध्ये असते तो सुद्धा आपला उत्साहच आहे. किती सुंदर पद्धतीने आपल्याच ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आपल्यामध्ये त्या उत्साहाशी कशा जोडल्या गेल्यात हे विचारवंताने सांगितलंय. काही काही वेळेला एखादं काम फार जेव्हा आवडतं आपल्याला तेव्हा आपल्या हाताची पकड त्यावरची घट्ट असते, मजबूत असते आणि तो उत्साह तिथे आपल्याला जाणवतो. किंवा कोणीतरी आपल्याला जेव्हा आपल्या आवडीचं काम कर किंवा आवडीची गोष्ट करायला सांगतं तेव्हा डोळ्यात तेज येतं, आपोआप चमकतात डोळे, तो उत्साहच तर असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी काय होतं आपण ना नोंद नाही घेत आपल्यामधल्या बदलांची आणि ती घेणंसुद्धा फार गरजेचं आहे असंही विचारवंत सांगत असतात.